तुम्ही ऐकून असाल रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगालचिनी. आईच्या कोंकणी प्रसारात मोगो असं स्वागत. असल कलाकार मंगळूर प्रस्तुत करतात कोंकणी सामाजिक हास्य नाटक बोंगलो. नाटकाचे रचन नेल्लू पेरमानूर. हो नाटक देवादिन फेलिक्स लसरादो आणि देवादिन सेलिन डिसोझा अंका गौरव देऊन आम्ही प्रस्तुत करणार आहोत. नाटकाचे पात्र परिचय. अल्पीच्या पात्रान देवादिन फेलिक्स लसरादो पेरमानूर, रॉबर्टामाच्या पात्रान ऑल्विन सी वेगस, गिब्बा जाऊन नेल्लू पेरमानूर, अंतोन जाऊन स्टीफन मतायस, कॅनी अब्राम पाशन, रॉनीच्या पात्रार ब्लेझियस मोंतेरो, अरविंद जाऊन मास्टर शॉन रॉड्रिगस, दीपू जाऊन डेव्हिड डिसोझा कुलशेखर, रूपा डिंपल पिंटो अशोक नगर, रुफिन सपना सल्डाना वामनजूत, रोजी लीना क्रास्ता. वेदी सजोनी सुपर डेकोरेटर्स पेरमनूरु, चैतन्य कला आर्ट्स प्रसन्न शेट्टी बैलूर, मेकअप सुरेश मंजेश्वर, आवाज आणि उजवाड शबरी साऊंड मंगळूर, संगीत संदेश डिजिटल स्टुडिओ आशित पिंटो, काणी संभाषण आणि निर्मापक नेल्लू पेरमनूर. आता आम्ही बोंगलो नाटकाचं मुखार सिल्लो म्हणतो ऐकूया.

0: Karena ya, Pop Band itu tidak baik deh kulit ini ya.
1: Astaga.
0: Ya, Pop Band asum. Satu saat. Tumpi sogi. Tumpi sogi. Tumpi sogi ini ya. Tumpi sambar ini dan mat kertai. Maka kali tak sah, tumpi sambar ini dan mat kertai. Mujah duwe ke, juh simar lapu ada, tujuh riau nuzo melakati, tu yang pisan cenatan kertai. Maka kali tak sah, tukang itu jaga bapa ik, kasih lagi langgali je, gimana maka kali tak sah?
2: Roji, bis weta weta, antu so daba amcer serza. Kita ag naya so lapu ada amcer tapung boleh tay. Itle bis tu jaga hangar aja utra ikonu susun gionau ageta sullo. Aaj mujah susni kaje kate futan gela. Susni kaje gerd utro nu ham tuja mukar rau nu eta. Nai. एकली स्त्री जाऊन तुका इतलो हांकार असा झाल्यार हे दादलो जाऊन हांवें कितें सकडवलें नाका. आज सकयर तुज्या हांकाराचें उतरां मात्र न्ही, तुवें ह्या घरा भितर येवचें हें आज सकयर जावं दी. जर आमी चूक केल्या आमकांच शिक्षा जावं दी, आमी ती खुशेर स्विकार करता. थंयसर न्हू तुज्या त्या दलदीर उतरांनी आमकां शिक्षा दिनाका. वस पोलीस स्टेशनाक वयताय गी, वस कोर्तीक वयताय गी, वस तुका खंय सगळ्यान वचोंक आसा थंय सगळ्यान वच. पूण हांगा तावन मात्र पयस वच. तुजें दर दिर्मुखा म्हळ्यार आमकां दाखयनाका. पुरो जालें आमकां, पुरो जालें. करूंक नातल्या पदकाक आदारूंक जायना तितलें प्राजी तुवें दिलें.
0: हांवें चिंतिल्लें तुका उलोवंक ताळो असो ना म्हणून, तर तूं कांय उलोवंक उरता. येता कोर्टीक येता, पोलीस स्टेशनाक येता. म्हाका जाय जाल्लो न्याय खंय मेळटा तें पर्यंत येता. पूण तुमचे ताणो पयस सांग, तुमकां बापाय पुताक एक गत दाखयल्या शिवाय हांव हांगा ताणो सांग. आज तुवें इतलें उलोवन आमच्या मदल्या पोंता बोल दिलें. तुमच्या ह्या हिकमतीच्या खेळाक कशी गोडी दिता पळय.
2: असले रगळे सर जालात, परत्याक रगळे करिनाका पुता, परत्याक रगळे करिनाका. आरवे ताका भितर आपणार न्हू पोटाक आयिल्ले दिवन त्यो गुळयो दी पुता. ताच्यो गुळयो मुग जाल्यात हांव असो न्हू हाडून येता.

ಸೆಟ್ಲ್ಮೆಂಟ್ ಕಣ್ಣು ಆಯ್ತು. ಏ ರೊಬಡಮ್ಮ,
आणि कोंबासा जायदादन मार पैशा भले येता.

0: ओगाळ रूपा नितळ नंदिनी तुपा ही गजल कळची नका तुझ्या पप्पा यप्पा चंद्रलोकात मिसाईल सोडून झालं आणि केदारा पाठी येता पळायचे ब्रेक के बाद
1: अंगा कोणी दिसना मु ये रॉकेट कोणी सोडले काही अरविंद अरविंद पहिले रे
2: पहिले दट्टू
1: म्हणजे तू एमनी रॉकेट सोडलाय रे
2: रॉकेट
1: हां
2: ना दट्टू आम डॅडी काऊन देऊ ना सुनलो
1: तू हे सोडणार तर तो तू भीतर अस आले दोन केका पे तर नाही जे हां सत्य सांग कोणता नाहीलो तू
3: नाहीलो नाऊन असलो रे
1: तू नाही पप्पा
3: आणि कोण रे
1: या रॉकेट कोणे गे आमच्या घरा भीतर सोडले तुया करणे मुझे डोळ्या गुत्त लागले
3: काय झालं
1: आत्ता बाहेर बोले तर कोणी ना
3: थांबलं थांबलं झालं रे थोडं हे काम कर भीतर असतो
1: काळ रूपा तू प्युर नंदिनी तुपा लिप लाईन कित्याक खुपांत ये मुझ्या गोपांत येता इतर शपांत आईस्क्रीम काव्या खोपांत मोगा सोवे तुझो सु वंदने क्लासिस कवि पोर कोयरांत आज रॉकेट येत ना तुझ्या घरा भीतर मिसाईल सोडता हो जडो अगं असे सोडल्या जाय ना सकाळी उठून गेलो आता हंगा पर्यंत येऊन गेलो ती गजल तुका
4: गोत्त ना
1: काश्मीरात बायत पदकाचे उपास जसे तितले असते ना तुझ्या घरा भीतर मिसाईल आणि रॉकेटाची धाड सुरू झाले कोण ना त्या विषयात आम्ही सत्र एक आणखी येता तुका काही ड्युटी असे
4: फील्ड वर काही ना वाटत तसे ग्राउंड मारने बिराउंड बसत
1: एक काम कर रे हंगा तर ड्युटी कर जाऊच ना
4: करूया माल रेडी असा
1: माल रेडी असा रे पोर तर सांगायचे सांगायचे मुंजींचे उडा सर तुझा ना
4: तर सांगाच करूया
1: वय वय वय कर
4: रेडी
1: सॉफ्टवेअर इंजिनियर त्या पोंताचे मेरेचे एक सात माड आसात मागीर तड्याचे चार सुके नार लुकडो कोण घालतो रोणी हांगा रे पुता ते हांव चारता की म्हणतो आपयले वय रे हॅलो रे चार माड दिट्टा वयले चार माड हाका सोडल्यात सुरेख सोडल्यात ना कमी सोड नाका गोरी बसाव बरे सुकी म्हटलं बरं सोड नाकात रे बाकी कोण कोणा कडे वरचे नाकात कोणाकडे घर घेत्या सो पाहिजे
5: कोणाकडे उलयताय रो बटा
1: अंतोनी कॅन आणि रॉनी घर नारळ काढून गेले
5: हा एकलत राहून कोणाकडे उलयताय इवनिंग का
1: पैसे पावलाय
5: हा त्या कुलशेगरच्या विनसी घुसून गेलो रो बटा
1: वो आमचे डेव्हिड असो मावलो
5: वय तसो
1: जागेचे बरं बिझनेस करता
5: वय वय
1: हा किती मावलो ते
5: हे रोबटा हवे गेले त्या हप्त्यात आमच्या घरा कोणी गिरायक असल्या सांगून सी म्हणून सांगितले तसे ह्या हप्त्यात कोणी आईल्यात घेऊन पळवून आम्ही आणून गेलो
1: आता घर विचारलं किती
5: वही रोबटा ह्या घरांत आम्ही कष्ट हाडलें बरो हे घर विकून खंय तरी पयशे म्हणले आलोचन म्हजे
1: आमसर गेलोय आंतोनी तुवें आमसर गेलोय
5: आमसर म्हणून न्हय रोबटा आसलेले सुनेचे भांगार येदळूस आलपीच्या वखदाक खोरसून गेले त्या शिवाय ह्या दिसांनी थोडे रीण जाला तशें घर विकून तरी रीण फारीक करया म्हणली आलोचन म्हजी मनशाच्या जिवितांत दुसऱ्यांचे रीण असल्यार ताचे इतले कर करे जाय ते
1: वय म्हणी घर विकच्या पहिले आलोचन तरी जे आसले आंतोनी तुवें कष्ट कोणाक ना सांग कोणाक ना कष्ट आता आमच्या घरची परिस्थिती पडा म्हाका शुगर आसा बायलेक प्रेशर आसा आणि अशें म्हणून वखदां चालू आसात आणि चेडवाच्या वखदाक म्हयन्याक इतले म्हणून खाण दोरीचे पैसे ते कष्ट कोणा लागी सांगचे सांग कोणा
5: कोणा कडे सांगचे रोबाटा आम्ही तुवें म्हजे कडे आणि हांवें तुझे कडे सांगायचे
1: ये रोजी आयले म्हणून हांव भितर येतो
5: आयले ये रोजी ये भितर या आम्ही बसून उलोव्या
6: भितर बसून उलोवचे तितली पुसत जावन दी सोसली काय जावन दी म्हाका ना म्हाका म्हज्या सवालांक जाप मेळ्ळा पुरो तूं घर इकूंक सुटलाय खंय वयगी
5: वय रोजी ते आलपीच्या वखदांक थोडे रीण जाला तशें घर विकया म्हणून
6: बरें गजाल संतोशाची हांवें म्हज्या दुवेक काजारकान दिताना 2 लाखांचे भांगर घालून सोपयले भांगर कशें तुज्या गरजेगी मरजेगी तुवें वापरले वडना आतां घर इकताय वडना पूण घर इकच्या पयले हांवें म्हज्या दुवेक गेल्ल्या भांगराचे पयशे वाडी समेत मेजून 4 लाख दवर मागीर तूं कितें कर मोदे उलोवची गरज आसा म्हणून म्हाका बघना म्हजी दूख अशेंय मेला तें काय आनी पाठी येना हांवें ताका घाल्लें बंगाली ना म्हळ्यार ताका अर्थ ना म्हाका कसोय न्याय मेळचे बरी ना अळे ह्या पिशाक तिके सांबाळ आणे म्हज्या दुवेक लागार काढल्या पावन असल्याक पर म्हज्या गळ्याक दडला
5: अरे रोजी तो तुवें चिंतिल्लें बरी ना

0: तिला गडबडून चिंतला होता तुम्ही. तुझ्या काळाच्या आरशाच्या हद्द्यात दौरलं. हाऊ सोडीना, हाऊ सोडीना.
1: अरे रोजी तू ब बाट मारी नाका. तुका जे किते नुकसान झालं ते हाऊ भर दिता.
0: उलय नाका तू. नुकसान तुझ्या जन्मादी तुम्ही भरती घडलेलं बरे ना. मुझी तू नुकसान दिताय की तू. हमें तका गल्ले बंगार नुकसान दिताय की तू. आणि आता आमच्या खालाचा आशा सांगत आमची मोरिया काढली ही नुकसान तू भर दिताय की ना. वो मका सोडी ना. वो काढता मका लागण सोडी ना.
1: काल बेस्टे अंदर ना कदले रगळे करताय. समाधान समाधान काण घे बघा. समाधान काण घे. अरे ता कधी का सांभाळ. भीतर वर बघा. भीतर भीतर बघा.

तुम्ही ऐकून असाल रेडिओ सारंग 107.8 एफएम रंगरंगाळचिनी. आईच्या कोंकणी प्रसारात मोगाचं स्वागत. असल कलाकार मंगळूर प्रस्तुत करतात कोंकणी सामाजिक हास्य नाटक बोंगलो. नाटकाचे रचन नेल्लू पेरमानूर. हो नाटक देवादिन फेलिक्स लसरादो आणि देवादिन सेलिन डिसोझा अंका गौरव देऊन आम्ही प्रस्तुत करणार आहोत. नाटकाचे पात्र परिचय. अल्पीच्या पात्रान देवादिन फेलिक्स लसरादो पेरमानूर, रॉबर्टामाच्या पात्रान ऑल्विन सी वेगस, गिब्बा जाऊन नेल्लू पेरमानूर, अंतोन जाऊन स्टीफन मतायस, कॅनी अब्राम पाशन, रॉनीच्या पात्रार ब्लेझियस मोंतेरो, अरविंद जाऊन मास्टर शॉन रॉड्रिगस, दीपू जाऊन डेव्हिड डिसोझा कुलशेखर, रूपा डिंपल पिंटो अशोक नगर, रुफिन सपना सल्डाना वामनजूर, रोजी लीना क्रास्ता. वेदी सजोनी सुपर डेकोरेटर्स पेरमनूरु, चैतन्य कला आर्ट्स प्रसन्न शेट्टी बैलूर, मेकअप सुरेश मंजेश्वर, आवाज आणि उजवाड शबरी साऊंड मंगळूर, संगीत संदेश डिजिटल स्टुडिओ आशित पिंटो, काणी संभाषण आणि निर्मापक नेल्लू पेरमनूरु. आता आम्ही बोंगलो नाटकाचं मुखार सिल्लो म्हणतो ऐकूया.

0: ஹாய்
1: ஹாய்
0: எப்பா ஜா பைலி ஆகை ஏனாம் சிந்தல சங்கலவனி பப்பா நாகி
1: तुना तो बाहर गेला
0: बाड़ी बरे झाले बाड़ी बरे झाले मागिर विशेष
1: विशेष काय ना रे गिब्बा
0: ना रे गिब्बा एब्बा ओढ ना एडजस्ट करिया मागिर विच नका विशेष नका विशेष नका मका तुझे लगे इल्लेशे पर्सनल लोक असले पर्सनल
1: उले
0: उले आगे आता उले आगे नका पहिले तू उले मागिर हाव उलेता
1: हाव उलेजे
0: पहिले तू तुझी बगडा सांग मागिर मुझी बगडा हाव सांग
1: गिब्बा
0: वाह
1: ते तुझे ब्रेसलेट असा ने
0: ते ब्रेसलेट
1: ते मस्त सोबीत दिसता
0: या मागिर नेक्स्ट नेक्स्ट
1: ते तुझे नेसंड
0: नेसंड
1: तू एसल ची रीत
0: रीत
1: उलों ची रीत
0: रीत
1: एकी समान
0: चा मुरिया घट्ट आहे साहेब बेनी तसली प्रगत झाले एकच सुबडी सांगून सोडची नाही हार्ट अटॅक करूची कामा नका आम्ही पर्सनल नका आम्ही जनरल होला जनरल
1: कंची जाईत उली
0: जायत ना तर तुका हिरोईन जावेत की हिरोईन
1: हाय कोणत्या फिल्मात रे
0: हाय कोणत्या फिल्मात रे दाळ सकेल पडाच कोण तुझो बाप येत आहे ओढल्या पोटाचो इसुक फिल्मात नाही आमच्या अपूर्वाच्या नाटकात
1: येब्बे नाटकात की हा येना
0: येब्बे आमच्या फेमस हिरोईन सगळ्यो नाटकात शाईन जाऊन मागीर फिल्मात गेल्यो तू आता एकच फोट हिमालय पर्वताक चडटा म्हणल्यार जायना पहिले नंदी गुड्याक चंबू गुड्याक बवटा गुड्याक चडाचे मागीर वयर वयर वयर वयर वयर वयचे टॅलेंट बैरेजे कित्याक आता पूर्वांच्या आमच्या नाटकात तुमचं हिरोईन हाऊस हिरो तुमचं हिरोईन हाऊस हिरो समा कट्ट्यान सांगे आमच्या मध्ये तुझ्या वडल्या पोटाचो बाब विलन विलन तू ओळ तू ओळ आमकां आड येवचे
2: बरी
0: झाल्या विलन एंट्री पूर्व अशीच जायची आणि मिस्टेक नाही बरी झाल्या
2: डायरेक्टर
0: कोयर काढला इतकं दुबाव गिरो बटामा
2: उदगर उडेला एक कोयर असा ने
0: ही कोणची सस्पेन्स स्टोरी
2: घालता बडका सस्पेन्स तुझ्या लागी उलायचे म्हणून मका मस्त आशा वाटल्या वाटाच्या तुझ्या बाबा उलयताना मका भिय दिसता तू घरात आवन केदाळा बाहेर येताय म्हणून सांग हा तुका उलोंग मेळटा ही गजाल कोणाही लागी सांगा नका आमच्या मध्ये असो दी मग असावे डॅश डॅश डॅश ये खंच्या नाटकाचे खंचे डायलॉग
0: हे डायलॉग नाटकात खंय आयले बरी दिसाना ने रोबटामा
2: नाटकात ये नटल्या रे नाटकाच्या निपात म्हणजे घरा भितरल्या कोई रात आयल्यात ने
0: आमच्या डायरेक्टरला काय पिशे सुरू झाला की
2: पिशे लागायचा तुका तुम्ही करा असतो
1: तू डुम्मा मका मारता पप्पा
2: ना काय बाहेर आपण हंगा एक सेक्युरिटी नटल्यार जाय ना
1: डुम्मा तुका पप्पा आपयता रे
0: ये रोबटामा हा तू के मुखार होता
2: मैसूर लोय की
0: वय मका ते पूर्वाच्या नाटकाचे एक बॅनर घालू का फ्लेक्स ते एक गाव सोडतो
2: बॅनर घालू येत आहे
0: वय अडायलो
2: येतो बॅनर नाही तुका पोस्टर करून वन तीक मारता
3: तू काय करणार रे
4: हा भीतर खामा राहलो पप्पा
2: तुका वमते फोटो खाऊनचे सोडल्या दुसरे काय फोटो गेलाय रे
4: हा भीतर शोगो गुणा नावलो
2: अरे फोर्थ अरेंजमेंट गेलो गुच्छ
4: हा तू वसून आता कोंबी आडी जगी
2: हवे वसून आता कोंबी आडी जगी कोंबी बाहेर तर नाटची नाका इतला अंत कोणाचो मी कोंबो गी कोंबी गेल्यावर मार सोड वसून
4: हा केल्या माझी धरतो
2: माहितार वो बघाल वस भीतर भीतर असतो

0: ඒත් ලගර් කන්න යා පොප් බැන්තිට දබයි දෙකොලේතයි නේ
1: ආස්තවනෝ
0: ය පොම් මෙදසුන් සත්තුසක් තුම්පි සෝකි තුම්පි සෝකි තුම්පි සෝනේ නේ තුම්පි සමර ඉනටන් මාත් කරතයි මක කලිතස තුම්පි සමර ඉනටන් මාත් කරතයි मुझे तू एक जूसी मर रहा पुआद तुझे रियो उन जो मल्ला का तेरे तू ये पिशाच नटन करते मक्का कली तसा तू कहानी तुझे बापा एक कशल नहीं लंगली जगे मन मक्का कली तसा
2: रोजी बीस वेता वेता आंतु सो दबा हम चेरे सर जर की त्याग नहीं असल रहा पुआद हम चेरे तपुं पाए ताई इतने दिस तुझे हंगार जो उत्तर आई कोनो सुसुन के ना हूँ अगेता सुलो आज मुझे सुसनी का जंकाटे फुटन गया सुस्निकाजी गड उतरवून हा तुझ्या मुखार रावन वयता नाही एकली स्त्री जाऊन तुका इतलो हांकार असा जाल्यार एक दादलो जाऊन हांवें हे कितें असं घडवलें नाका आज सकयर तुज्या हांकाराचे उतरां मात्र न्ही तुवें ह्या घरा भितर येवचे हे आज सकयर जावं दी जर आमी सूख केल्या आमकांच शिक्षा जावं दी आमी ती कुशेर स्विकार करता थंयसर न्हू तुज्या त्या दळदीर उतरांनी आमकां शिक्षा दिनाका वस पोलीस स्टेशनाक वयताय की वस कोर्तीक वयताय की वस तुका खंय सगळ्यान वसोंक आसा थंय सगळ्यान वस पूण हांगा तावन मात्र पयस वस तुजें दर दिर्मुखा म्हळ्यार आमकां दाखयनाका पुरो जालें आमकां पुरो जालें करूंक नातल्या पातकाक आदारूंक जायना तितलें प्राजीत तुवें दिलें
0: हांवें चिंतिल्लें तुका उलोवंक तालो असो ना म्हणून तर तूं काय उलोवंक कळटा येता कोर्तीकी येता पोलीस स्टेशनाक येता म्हाका जाय जाल्लो न्याय खंय मेळटा ते पर्यंत येता पूण तुमचे तालो पयसो सांग तुमकां बापाय पुताक एक दाखयल्या शिवाय हांव हांगा तालो सांग आज तुवें इतलें उलोवन आमच्या मदल्या पोंताक बोल दिलें तुमच्या या हिम्मतीच्या केळाक कशी गोंडी दिता पळय परत्यान येता
2: आल्पी आल्पी पाटी हे पुता पाटी असले रगळे सर जालात परत्याक रगळे करिनाका पुता परत्याक रगळे करिनाका ताका भितर आपणार न्हू पोटाक कायिल्लें दिवन त्यो गुळयो दी पुता ताच्यो गुळयो मुग जाल्यार हांव वसोन हाडून येता

0: रोदी म्हणजे सरटाचे बोल सांगतो शंभराचे दोन नोट असले आणि तो एक नोट किती काढलाय सांग
1: तर दोन्ही काढीचे असले की
0: बरे मोरे दे शंभर रुपये असल्याकडे वंदर कोणाला दिवसाला बोल सांगतो
1: हो डॅड तू मग किती जायचंय
0: बापय
1: बापय वै मु हा तू काही डाऊट असा की
0: तुझे बुद्धी पळताना तरी बडे डाऊट जाता रे अले गडजे पहिले उलन सुकोळ काढ ना का वस पैसे पाठी दर
1: हो डॅड मका आणि तुका काही वंटे झाल्या ते ना मुझे लागे असल्यावर तुझे लागे असले बरे तुझे लागे असल्यावर मुझे लागे असले बरे जॉईंट अकाउंट जॉईंट फॅमिली ए बाईका पेट्रोल घालला ते आता बाय थँक्यू टेक केअर
0: अरे रे ये तू करा शिके ना तुका
2: मारलो सुटी कर मुखारा उकडूक दोरला
0: मक्का रे जाऊ दे निस्त्या किती गेलाय
2: निस्त्या चिकन रे त्यांना कुकरात उकडून दोरला एक दोन विषय लागेला समज जायत
0: जायत रे बटा तुझी जेवण पुरा जाऊ दी हा मागीर मेळटा
2: जाय जाय जाय
0: मुझे कोंबो दिसा
2: कोंबो दिसा ना गे
0: वय म्हणता
2: शा
0: बऱ्या जातीचं कोंब्या कडचं कोंबो सकाळी गिरायक घेऊन गेल्या आता सांजे कोंबो धंदोर पैसे आणि जाऊन गेल्यात धंदोरीचे
2: नाही
0: आयलो
2: किती गिरायक झाली
0: 600 रुपये
2: बरी रेट होती बरी रेट
0: आयलो

0: ओगाळ रूपा नितळ नंदिनी तुपा ही गजल कळची नाका तुझ्या पप्पा यप्पा चंद्रलोकात मिसाईल सोडून झालंय आणि केदारा पाठी येता पळायची ब्रेक के बाद
1: हंगा कोणी दिसना मू ये रॉकेट कोणी सोडले काही अरविंद ये अरविंद पहिले रे
2: पहिले दट्टू
1: हे तू एम ने रॉकेट सोडले रे
2: रॉकेट
1: हां
2: ना दट्टू आम डॅडी काऊन देऊ ना सुल्लो
1: तू हे सोड ना इधर तो तुम इधर अस आले दोन के का पेता नाही के हां सत्य सांग तू
3: नाही
1: पप्पा
3: आणि कोण
1: रे रॉकेट कोणी आमच्या घरा भीतर सोडले तुझ्या डोळ्या लागले आत्ता बाहेर येऊन मुळे तर कोण नाही ना
3: थांबलं थांबलं झालं रे थोडं हे काम कर भीतर असतो
1: रूपा तू प्युर नंदिनी तुपा लिपलाईन कित्याक कुपांत ये मुझ्या गोपांत येताय तर शपांत आईस्क्रीम काव्या कोपांत मोगा सोबे तुझोस वंदने क्लासेस कवी पोर कोयरांत आज रॉकेट ना तुझ्या घरा भीतर मिसाईल सोडता हो जडो अगं असे सोडल्या जाय ना
4: सकाळी
1: उठून गेलो आता हंगा पर्यंत येऊन गेलो ती गजल तुका फक्त
4: म्हाका फक्त ना
1: काश्मीरात भयत पदकाची उपाज सहित इथल्या असते ना तुझ्या घरा भीतर मिसाईल आणि रॉकेटाची धाड सुरू झाली कोण ना त्या विषयात आम्ही सत्र एखादी येता तुका काही ड्युटी असे
4: फील्ड वर काही ना वाटा तसे ग्राउंड मारने बिहार बैसत
1: एक काम कर रे हंगा ड्युटी करतो
4: करूया माल रेडी असा
1: माल रेडी असा रे पोर तो सांगायचे सांगायचे मुंजींचे उडा सर तुझा
4: सांगाच करूया
1: वही वही वही कर
4: रेडी
1: कोणे एक बायसर नेताना सुटकेस बोलून चिंतीचे काही इन्फोसिस काही सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून
4: स्टँडर्ड मेंटेन करायचे ना बट
1: स्टँडर्ड तुझी करमएल आणि स्टँडर्ड मेंटेन करायचे चार माड दिट्टा वेले चार माड हाका सोडल्या सुरेख सोडल्या कमी सोड नका सुखी म्हटलं बरं सोडणार का अण्णे येते बाकी कोण कोणा म्हणा वरचे नका कोणा म्हणायचे घरी घेत्या पाहिजे
5: कोणाकडे उलयताय रो बटा
1: आंतोळी कॅन आणि रॉनी करणे नारळ काढून गेले
5: हा एकलत राहून कोणाकडे उलयता येऊन चिंता
1: पैसे पावले
5: हा त्या कुलशेखरच्या विन सिगुशन गेलो रो बटा
1: वो आमच्या डेव्हिड असं मावलो
5: वय तस
1: जाग्याचे बरं बिझनेस करता
5: वय वय
1: हा किती मावलं ते
5: रोबटा हवें गेले त्या हप्त्यान आमच्या घरा कोणी गिरायक सांगून सी म्हणून सांगिल्ले तशें ह्या हप्त्यान कोणी आयल्यात घेऊन

0: न्हय
1: रबाटा आसले सुनेच्या भांगार येदळूस आलपीच्या वखदाक कोरसून गेले. त्या शिवाय ह्या दिसांनी थोडे रीण जाला. तसे घर विकून तरी रीण फारीक करया म्हणली आलोचन म्हणजी. मनशाच्या जिवितांत दुसऱ्यांचे रीण असल्या ताचे इतले कर करे जाय ते
0: वय म्हणे. घर विकच्या पहिले आलोचन तरी जे असले अंतोनी तुवे कष्ट कोणाक ना सांग कोणाक ना कष्ट. आता आमची घरची परिस्थिती पडा. माका शुगर असा बायलेक प्रेशर असा आणि अशें म्हणून वखदां चालू आसात आणि चेडवाच्या वखदाक म्हयन्याक इतले म्हणून खाण दोरीचे पैसे ते कष्ट कोणालागी सांगचे सांग.
1: कोणाकडे सांगचे रबाटा आम्ही. तुवें म्हजे कडे आणि हांवें तुझे कडे सांगायचे.
0: ये रोज आयले म्हणून हांव भितर येतो.
1: आयले ये रोजी ये
2: भितर बसून उलोवचे तितले पुरसत जावन दी सोसली काय जावन दी म्हाका ना. म्हाका म्हज्या सवालांक जाप मेळ्ळा पुरो. तूं गरी करून सुटलाय खंय वयगी
1: वय रोजी. ते आलपीच्या वखदान थोडे रीण जाला तशे घर विकया म्हणून.
2: बरें गजाल संतोशाची. हांवें म्हज्या दुवेक काजारकान दिताना 2 लाखांचे भांगर घालून सोबयलो. भांगर कशे तुझ्या गरजेक गी मरजेक गी तुवें वापरले वडना. आतां घर इकताय वडना. पूण घर इकच्या पयले हांवें म्हज्या दुवेक गेल्ल्या भांगराचे पयशे वाडी समेत मेजून 4 लाख दवर. मागीर तूं कितें कर. मोदे उलोवची गरज आसा म्हूण म्हाका भगना. म्हजी धूव कशेंय मेला तें काय आनी पाटी येना. हांवें ताका घाल्लें भांगर ना म्हळ्यार ताका अर्थ ना. म्हाका कसोय न्याय मेळचे बरी ना. अळे ह्या पिशाक तिके सांबाळ. हाणे म्हज्या दुवेक लागाड काडल्या पावन असल्याक पोर म्हज्याय गळ्याक धरला.
1: अरे रोजी तो तुवें चिंतिल्ले बरी ना.

0: बाबा तुम्ही तुझ्या काळाच्या आरशाच्या हद्द्यात दौरल हा सोडीना हा सोडीना.
1: अरे रोजी तू बबाट मारी नाका, तुका जे किती नुकसान झालं ते हा भरून दिता.
0: उलय नका तू नुकसान तुझ्या चल मध्ये तुम्ही बत्ती घंटले बरे ना मुझी तू नुकसान दिताय की तू हमें तक गल्ले बंगार नुकसान दिताय की तू आणि आता आमच्या खालाचा आशा सांगत आमची मर्याद काढली ही नुकसान तू भरून दिताय की ना वो मका सोडी ना वो काढता मका लागण सोडी ना
1: काल बेस्टे तरी नाका जाल्ले रगडे करताय. समाधान समाधान काण घे पुता समाधान काण घे अरविंद ताका तिका सांबाळ भितर व्हर पुता भितर भितर व्हर पुता
2: भितर.